स्नेहाचा एक कटाक्ष दुःखी हृदयाला कुबेराच अधिक पाया जाईल त्या नक्की। श्रोत्याहो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर।

श्रोतेहो नमस्कार. आजच्या शुभदिन आयुर्वेदमध्ये मी आरजे शुभांगी आपलं स्वागत करते. आज 7 ऑगस्ट हा दिवस भारतीय कला संस्कृती आणि क्रीडा जगताच्या इतिहासात अत्यंत ऐतिहासिक मानला जातो. राष्ट्रीय हातमाग दिन. 7 ऑगस्ट 1905 रोजी कोलकात्याच्या टाउन हॉलमध्ये ऐतिहासिक स्वदेशी चळवळीची अधिकृत सुरुवात झालेली होती. आपल्या देशातील हातमाग विणकर आपल्या परंपरेची मानबिंदू असलेली पैठणी, खादी आणि सुती वस्त्रे बनवणाऱ्या कारागिरांच्या कौशल्याचा आणि कष्टाचा सन्मान करण्यासाठी आजचा दिवस साजरा केला जातो. राष्ट्रीय भालाफेक दिन. 7 ऑगस्ट 2021 रोजी टोक्यो ऑलिम्पिक मध्ये नीरज चोप्राने भालाफेकीत ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकून भारताचा तिरंगा जगात सर्वात उंच फडकवला होता. या अभूतपूर्व विजयाची आठवण म्हणून दरवर्षी 7 ऑगस्ट हा दिवस भालाफेक दिन म्हणून साजरा केला जातो. आज भारताला अन्नधान्यात स्वावलंबी बनवणाऱ्या महानायकाची जयंती आणि राष्ट्रगीताच्या रचनाकारांचा स्मृती दिन आहे. डॉक्टर M.S. स्वामीनाथन, भारताच्या हरित क्रांतीचे जनक. डॉक्टर मनकोंबू सामशिवन स्वामीनाथन यांची आज जयंती. त्यांनी विकसित केलेल्या उच्च क्षमतेच्या बियाण्यांमुळे आणि शेतीविषयक संशोधनांमुळे भारतात अन्नधान्याचं उत्पादन प्रचंड वाढलं आणि भारत देश अन्नाच्या बाबतीत आत्मनिर्भर बनला. रवींद्रनाथ टागोर, आपल्या राष्ट्रगीताचे रचनाकार, नोबेल पारितोषिक विजेते, थोर कवी, तत्वज्ञ, लेखक गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांचा आज स्मृती दिन. 1941 मध्ये आजच्याच दिवशी त्यांनी जगाचा निरोप घेतला. आज राष्ट्रीय हातमाग दिनाच्या निमित्तानं आणि गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांच्या विचारातून घेतलेला सुंदर विचार, जेव्हा आपण आपल्या निसर्गाशी, मातीशी आणि स्वतःच्या मुळाशी जोडलेले राहतो तेव्हाच आपलं जीवन समृद्ध होतं. कपडे असोत किंवा विचार, स्वदेशी आणि स्वाभिमानी असणं हीच आपली खरी ताकद आहे. आणि आजची बोधकथा.

एका गावात एक वृद्ध हातमाग कारागीर राहत होते. ते अतिशय सुंदर आणि नक्षीदार साड्या विणायचे. एक साडी पूर्ण करायला त्यांना महिना महिना लागायचा. त्यांचा मुलगा मात्र शहरात शिकून आला होता. त्याला वाटायचं की बाबा उगीच एवढा वेळ वाया घालवतात. मुलगा बाबांना म्हणाला, बाबा शहरात मोठ्या मशीनवर एका दिवसात 100 साड्या बनतात. तुम्ही महिनाभर एकच साडीवर एवढं कष्ट का करता? मशीनचा वापर करा ना. वृद्ध कारागीर शांतपणे हसले आणि आपल्या मुलाला साडीचा एक बारीक धागा दाखवत म्हणाले, बाळा मशीन कापड बनवू शकते. माणसाच्या हाताची माया आणि कल्पकता ओतू शकत नाही. जेव्हा मी हा एक एक धागा जोडतो तेव्हा त्यात माझा संयम, माझं प्रेम, माझी कला विणलेली असते. जी गोष्ट संयमाने आणि कष्टाने बनते तिचं मोल मशीनच्या 100 साड्यांपेक्षा नेहमीच जास्त असतं. मुलाला वडिलांचं म्हणणं पटलं. त्याला समजलं की यशाचा किंवा कलेचा कोणताही शॉर्टकट नसतो. खरी गुणवत्ता ही संयम आणि निष्ठेनेच निर्माण होते. आजच्या या फास्ट फॉरवर्ड जगात आपल्याला प्रत्येक गोष्ट लगेच हवी असते. पण लक्षात ठेवा, घाईघाईत बनवलेल्या गोष्टी अल्पायुषी असतात. मग ते तुमचे करिअर असो, कला असो की नाती, त्यात संयमाचा आणि कष्टाचा धागा विणला तरच ती दीर्घकाळ टिकतात. श्रोते हो, आज 7 ऑगस्टचा हा शुक्रवार आपल्याला खूप मोठा संदेश देतो. नीरज चोप्राने संपूर्ण जगात आपल्या देशाचं नाव उज्ज्वल केलं. डॉक्टर स्वामीनाथन यांनी आपल्या शेतकरी भावांच्या हाताला ताकद दिली आणि आपल्या विणकरांनी आपली संस्कृती जपली. आजच्या या सुंदर दिवशी स्वतःशी एक छोटा संकल्प करूया. आज वीकेंडच्या तयारीत असताना आपल्या देशातील स्थानिक कारागिरांचा, आपल्या शेतकरी भावांचा आणि स्वदेशी वस्तूंचा अभिमान बाळगूया. खरेदी करताना स्थानिक दुकानदारांना आणि कलाकारांना पाठबळ देऊया. खरी शुभता कोणत्याही वारावर किंवा ग्रहावर अवलंबून नसते, ती आपल्या विचारात आणि कर्मात असते. जोपर्यंत तुमचे विचार शुद्ध आहेत तोपर्यंत ईश्वराने दिलेला प्रत्येक दिवस शुभच असतो. तेव्हा आजच्या शुभदिन आयोरेमध्ये इतकंच. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत हसत रहा, आनंदी रहा आणि ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग आर जे शुभांगी सोबत.

7 ऑगस्ट श्रीराम समर्थ। रूपाची ओळख नामानेच होते। नुसत्या शास्त्रपठणामुळे होणाऱ्या ज्ञानापेक्षा भक्ती ही निश्चित श्रेष्ठ आहे। भक्ती म्हणजे परमात्मस्वरूपाचे परमप्रेम होय। कर्म ज्ञान योग ही साधने असून भक्ती हे साध्य आहे। कर्ममार्गामध्ये नुसते कर्म बरोबर करण्याच्या हिशेबात मन अडकून जाते, म्हणून नुसता कर्ममार्गी कर्मठाने जड बनतो आणि त्याला भगवंताचा विसर पडतो। योगामध्ये वृत्तींना आवरून धरण्याची खटपट करावी लागते। वृत्ती शांत झाल्या म्हणजे मन शून्याकार होते। वृत्ती आवरणाऱ्याला भगवंताचे प्रेम असेलच असे सांगता येत नाही। ज्ञान मार्गामध्ये आत्मा अनात्म विचाराला प्राधान्य असल्याने तिथे बुद्धीच्या सामर्थ्यावर फार भर असतो, पण मायेचा जोर फार विलक्षण असल्यामुळे साधकाला ती केव्हा फसवी याचा नेम नसतो। ज्ञानमार्ग फार कठीण आहे। ज्ञानमार्गी माणसाला अभिमानाची बाधा लवकर होते। माझे मतच तेवढे खरे असे तो धरून चालतो। ज्ञानी मनुष्य जगातला माया कार्य मानतो, म्हणजे जगत मिथ्या आहे असे तो समजतो। परमात्मा जर सर्वव्यापी आहे तर हे जगत त्याच्यामध्येच असले पाहिजे, म्हणून भक्त या सृष्टीला मिथ्या न मानता भगवंताची लीला समजतो। त्याला या सृष्टीमध्ये सर्व ठिकाणी भगवंताचा महिमा, त्याचे विभूतिमत्व आणि त्याचा आनंद भरलेला दिसून येतो। सृष्टीमध्ये सौंदर्य, माधुर्य, मनोरभाव, पावित्र्य आणि प्रेम पाहून जीव मोहित होतो, पण सृष्टीमधल्या विभूतिरूपांची उपासना करून जीवाची तृप्ती होत नाही, कारण विभूती हे साक्षात भाव नाहीत। म्हणून भगवंताच्या साक्षात गुणाची आणि भावाची जरुरी लागते। त्यांच्या प्राप्तीने जीवाची तृप्ती होते, मात्र सौंदर्याने आणि माधुर्याने भरलेले भगवंताचेच रूप आहे हे समजायला त्याला भगवंताचे नाम देणे जरूर आहे। कारण त्या रूपाला भगवंताचे नाम दिले नसेल तर ते रूप मायावी राक्षसाचे देखील ठरेल। कुंभाराने एकाच मातीपासून अनेक प्रकारची भांडी तयार केली। प्रत्येक भांड्यात मातीशिवाय दुसरे काहीच नाही, तरी प्रत्येक भांड्याचे नाव निराळे। तुकाराम बुवा एवढे मोठे संत बनले, पण भगवंत सर्व ठिकाणी व्यापून आहे म्हणून ते विठोबाला राम म्हणाले नाहीत किंवा दत्ताला महादेव म्हणाले नाहीत। जगत हे भगवंतापासून भिन्न नाही। जगतात आढळणारी सर्व रूपे भगवंताची आहेत, पण रूपाची ओळखण नामानेच होते। प्रत्यक्ष आकाराला आलेली अनेक रूपे नाहीशी झाली तरी त्याचे नाव टिकून राहते, म्हणजे नाम हे देशकालाच्या मर्यादेच्या पलीकडे असते, म्हणून ते रूपापेक्षा जास्त सत्य होय। आणि जे सत्य आहे ते श्रेष्ठ असलेच पाहिजे। सत्य वस्तू ओळखणे हाच परमार्थ होय। भगवंताची रूपे जिथून येतात तेथे नामाचे वास्तव्य आहे।

0: शेतकरी बंधूंनो, पीक म्हटल्यानंतर त्याच्यावर विविध व्याधी, विशेषतः रोगांचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो आणि रोगाच्या व्यवस्थापनाकरता रोगनाशकाचा वापर आपल्याला अपरिहार्य ठरतो. तर याकरता जे जुने काही बुरशीनाशकं आहेत किंवा रोगनाशकं आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्यानं जो उल्लेख केला जातो तो आहे बोर्डो मिश्रणाचा आणि दुसरा एक संकल्पना आहे बोर्डो पेस्ट. तर याच्याविषयी आपण आज माहिती घेणार आहोत. बोर्डो मिश्रण हे मिलार्डेट या शास्त्रज्ञानं आपल्याला समोर सर्वप्रथम दिलं आणि आजही हे घरी तयार करता येणारं बुरशीनाशक किंवा ज्याला आपण रोगनाशक म्हणतो असं हे बोर्डो मिश्रण आपण पिकावरील रोगांच्या व्यवस्थापनासाठी शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली वापरू शकतो. बोर्डो मिश्रण आपल्याला तयार करायचं असेल तर त्यासाठी प्रामुख्यानं कळीचा चुना, मोरचूत आणि पाणी या तीन घटकाची गरज असते. आपल्याला 1% तीव्रतेचं जर बोर्डो मिश्रण तयार करायचं असेल तर साधारणतः 1 किलो मोरचूत 10 लिटर पाण्यामध्ये आपण स्वतंत्र जागी घ्यायचं आणि द्रावण तयार करत असताना लोखंडी भांडी आपण न वापरता माठ किंवा रांजण यामध्ये जर तयार केलं तर ते केव्हाही चांगलं असतं. लोखंडी भांडी आपण टाळली पाहिजे. तर 1 किलो मोरचूत 10 लिटर पाण्यामध्ये स्वतंत्र जागी आपण विरघळवायचं. दुसऱ्या एका जागी 1 किलो कळीचा चुना आणि 10 लिटर पाणी त्याचं आपण मिश्रण चांगलं ढवळून घ्यायचं. नंतर हे दोन्ही द्रावणं आपण तिसऱ्या भांड्यामध्ये राजनामध्ये आपण ओतायची आणि त्यामध्ये उरलेलं 80 लिटर पाणी टाकायचं. म्हणजे 100 लिटर पाण्यामध्ये 1 किलो मोरचूत आणि 1 किलो कळीचा चुना याचं द्रावण एकत्ररित्या तयार होईल आणि 100 मध्ये 1 किलो मोरचूत आणि 1 किलो कळीचा चुना पडल्यामुळं आपण याला 1% बोर्डो मिश्रण म्हणतो. आणि विविध पिकांवरील रोगांकरता, विशेषतः फळबागावरील जे बुरशीजन्य रोग आहेत याच्यामध्ये शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आपण याचा वापर करू शकतो. पण आपल्याला याच्यामध्ये एक दक्षता घ्यायची आहे की बोर्डो मिश्रण तयार करत असताना जर मोरचुदाचं प्रमाण त्याच्यामध्ये जास्त झालं तर कधीकधी आपल्याला झाडावर बऱ्याच प्रकारचे डाग पडलेले आढळतात, त्याला स्कॉर्चिंग असंही म्हणतो आपण. तर हे आपण तपासून पाहिलं पाहिजे लिटमस पेपरनं की जर ॲसिडिक द्रावण तयार झालं तर त्याच्यात आपण कळीच्या चुन्याचं जे द्रावण आहे प्रमाण आहे ते आपण वाढवायचं आहे. त्याच्यामुळं आपण थोडंसं सावकाश आणि चौकस राहून हे द्रावण वापरलं पाहिजे. दुसरं जे आहे ते आहे बोर्डो पेस्ट. तर बोर्डो पेस्ट ही आपण साधारणतः संत्रावर्गीय पिकं किंवा आणखी आवळ्यासारखी पिकं याच्यामध्ये आपण खुडाला लावण्याकरता शिफारसित करत असतो. तर याच्यामध्ये 1 किलो मोरचूत आणि 5 लिटर पाणी याचं स्वतंत्र द्रावण तयार करायचं, 1 किलो कळीचा चुना आणि 5 लिटर पाणी त्याचं स्वतंत्र द्रावण तयार करायचं आणि दोन्ही द्रावण एकत्र तयार करायचे. एकत्र मिश्रण जर केलं तर जे तयार होईल ते बोर्डो पेस्ट. साधारणतः आपण जमिनीपासून 1 मीटर उंचीपर्यंत पिकाला आपण बोर्डो पेस्टचा वापर हा पेस्ट म्हणून करत असतो. विशेषतः संत्रावर्गीय पिकामध्ये जून आणि सप्टेंबरमध्ये आपण याची शिफारस करतो. त्याच्यामुळे आपल्याला डिंक्या किंवा फायटोफ्थोराचा प्रतिबंध याच्यामधून मिळतो. तर आपण अशा पद्धतीनं करणं गरजेचं आहे आणि शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच याचा वापर करावा. अन्यथा कधीकधी याचे दुष्परिणाम दिसतात, पण थोडंसं चौकस राहून पीक संरक्षण शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली याचा वापर करावा. नमस्कार.
1: आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.

0: सर्वांभूती भगवत दर्शन.
1: वेदांत शिकवतो ते हे, तुम्ही जे जग अनुमानानं कल्पिलं आहे त्या जगाचा त्याग करा, कारण तुमचं अनुमान हे अत्यंत अल्प एकदेशी अनुभवांवर आधारलेलं आहे. ते अत्यंत दुबळ्या तर्कावर आधारलेलं आहे, तुमच्या स्वतःच्या दुबळेपणावरच आधारलेलं आहे. या असल्या अनुमानानं उभारलेल्या जगाचा त्याग करा. ज्या जगाचा आपण आजवर विचार करत आलो आहोत, ज्या जगाला आपण इतके दिवस जळूप्रमाणे चिकटून आहोत, ज्याच्यावर आपली इतकी आसक्ती आहे, जे आपणच निर्माण केलेलं लटकं जग आहे, त्याचा त्याग करा. डोळे उघडा आणि बघा की आपण समजत असलेलं जग मुळी कधी अस्तित्वातच नव्हतं. ते तर आपल्याला

पडत असलेलं स्वप्न होतं, ती माया होती. मायेनं झपाटल्यामुळे आपल्याला तो जगत भ्रम दिसत होता. सदा अस्तित्वात होता स्वयं तो प्रभूच, तोच मुलाबाळांमध्ये, तोच पत्नीत, तोच पतीत, तो चांगल्यात, तोच वाईटात, तोच पापात आणि तोच पाप्यातही विराजमान आहे. जीवनातही तोच आणि मरणातही तोच खेळत आहे. महाभयंकर विधान खरंच, पण वेदांत हे सप्रमाण सिद्ध करून दाखवू इच्छितो, हेच सगळ्या जगाला शिकवू इच्छितो, हे सगळ्यांना हाकारून सांगू इच्छितो. वेदांताची सुरुवातच मूळ इथून होते. अशा रीतीनं सगळ्या वस्तूंकडे ब्रह्मदृष्टीनं बघितल्यामुळेच आपण जीवनातील सर्व आपत्ती आणि दुःख टाळू शकू. कशाचीही इच्छा धरू नका, वासना बाळगू नका. आपण कष्टी कशामुळे होतो? आपल्याला भोगाव्या लागणाऱ्या समस्त दुःख दैन्याचं कारण आहे वासना. तुम्ही कसली तरी वासना धरता, ती वासना पुरी होत नाही आणि परिणाम दुःख. वासना नाही तिथे दुःखही नाही. पण या बाबतीत सुद्धा गैरसमज होणं शक्य आहे. माझ्या या विधानाचा भलताच अर्थ घेतला जाणं शक्य आहे. म्हणून वासना सोडून देणं आणि त्या योगे सर्व दुःखांपासून सुटणं म्हणजे खरोखर काय हे नीट उलगडून सांगणं आवश्यक आहे. या भिंतींना देखील काही वासना नाही आणि म्हणून त्यांना तज्जन्य दुःखही भोगावं लागत नाही. खरंय, पण म्हणूनच त्यांचा कधी विकासही होत नाही. ह्या खुर्चीला काही वासना नाहीत म्हणून तिला कधी दुःखही भोगावं लागत नाही, पण ती नेहमी खुर्ची ती खुर्चीच राहते. सुख उपभोगण्यातही गौरव आहे आणि दुःख उपभोगण्यामध्येही गौरव आहे. साहसपूर्वक म्हणायचं झालं तर म्हणता येईल की दुःखामध्ये उपयुक्तता देखील आहे. आपल्या जीवनात दुःखाचा केवढा तरी उपयोग आहे. दुःख आपल्याला केवढे महान धडे शिकवतं हे आपण सगळेच जण जाणतो. आपापल्या जीवनात आपण असल्या शेकडो गोष्टी केल्या आहेत की ज्या केल्या नसत्या तर बरं झालं असतं असं आपल्याला वाटतं, पण त्याचबरोबर त्यांनी आपल्याला अमोल धडे दिलेत हेही तितकंच खरं नाही का? माझ्या स्वतःविषयीच बोलायचं झालं तर मी तरी अगदी निसंकोचपणे म्हणू शकेन की माझ्या आयुष्यात मी थोडंसं चांगलं आणि बरंचसं वाईट केलंय याचा मला आनंद वाटतो. मी काही बरोबर केलंय याचा मला आनंद वाटतो आणि मी पुष्कळ चुका केल्या आहेत याचाही मला आनंद वाटतो. कारण त्यातील प्रत्येकीपासून मला केवढा तरी अनमोल धडा मिळत गेलेला आहे. आज या घटकेला मी जे काही आहे ते म्हणजे माझ्या आजवरच्या समस्त कृत्यांचं आणि विचारांचं फळ होय. माझ्या प्रत्येक कृत्याचा आणि माझ्या प्रत्येक विचाराचा माझ्यावर परिणाम झाला असून त्या परिणामांनीच मी माझ्या प्रगतीचा हा आजचा टप्पा गाठलेला आहे. असो, तर वासना चुकीच्या असतात, त्या वाईट असतात हे आम्हाला सगळ्यांना समजतं. पण वासना सोडून देणं, त्यांचा त्याग करणं म्हणजे खरोखर काय हे आपल्यापैकी फार थोडेजण नीट जाणत असतात. वासना सोडून दिल्या तर मग ही जीवनयात्रा तरी कशी चालायची? मग दुःखांच्या तावडीतून सुटण्याकरता वासनांचा त्याग करणं हा उपाय आत्महत्येचाच प्रकार ठरणार नाही का? कारण त्यामुळे वासनांबरोबरच माणसाचाही शेवट अवश्यंभावीच म्हणावायाचा. पण वस्तुतः तसं नाही. या समस्येचं उत्तर असं आहे, तुम्ही धनदौलत बाळगू नये असं नाही. तुम्ही आवश्यक त्या नव्हे चैनीच्याही वस्तू बाळगू नयेत असंही नाही. आवश्यक ते नव्हे त्याहीपेक्षा हवं तितकं अधिक तुमच्याजवळ खुशाल असू द्या. फक्त सत्य काय आहे ते जाणा आणि त्याचा साक्षात्कार करून घ्या. धनसंपत्ती ही वस्तुतः तुमच्या माझ्या कोणाच्याही मालकीची नाही, म्हणून तिच्याविषयी मालकीचा बोध, माझेपणाची भावना बाळगू नका.

श्रोते हो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361.

0: शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM. ऑलवेज हार्ट टच.
1: श्रोतेहो नमस्कार, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, आरजे शुभांगी सोबत. श्रोतेहो, जिल्हा परिषद जळगाव, रेडिओ मनभावन आणि ओपन लिंक्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिक्षकाच्या शब्दातून शिक्षणातील बदलाची गोष्ट या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. या कार्यक्रमात आपण जिल्हा परिषद शाळेतील प्राथमिक शाळेतील शिक्षकांना या ठिकाणी आमंत्रित करत असतो आणि जाणून घेत असतो त्यांनी त्यांच्या शाळेत राबवलेले उपक्रम, त्यांचा प्रवास आणि अजून त्यांचे भावी प्रोजेक्ट्स काय आहेत, या सर्व गोष्टींबद्दल आपण या मुलाखतीतून जाणून घेत असतो. तेव्हा आजसुद्धा आपल्यासोबत आहेत सौ कविता किरणकुमार जाधव, उपशिक्षिका, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोळनावी, तालुका यावल, जिल्हा जळगाव, येथे त्या कार्यरत आहेत आणि त्यांनासुद्धा पोस्ट ऑफ द मंथ हा रिवॉर्ड मिळालेला आहे. तेव्हा मॅडम, तुमचं सर्वप्रथम स्वागत आणि अभिनंदनसुद्धा.
2: धन्यवाद मॅडम.
1: तुम्ही सांगा ना, तुम्हाला हा अवॉर्ड कितवांदा मिळतोय, कुठल्या कुठल्या लेवलवर मिळालेला आहे या आधी?
2: मला हा पोस्ट ऑफ द मंथ अवॉर्ड जो आहे तो 3 वेळा मिळाला आहे, पण जिल्ह्याचा जो आहे तो पहिल्यांदाच मिळाला.
1: अच्छा.
2: हा समर कॉन्टेस्टचा पुरस्कार होता, पहिल्यांदाच मिळाला.
1: अच्छा. विनोबा ऍप तर्फे दिला जाणारा हा अवॉर्ड म्हणजे पोस्ट ऑफ द मंथ हा जो अवॉर्ड असतो हा दर महिन्याला निघतो ना?
2: हो.
1: अच्छा अच्छा. तर तुम्हाला आता ह्या महिन्यासाठी हा अवॉर्ड मिळालेला आहे, तर नेमकं कुठल्या ऍक्टिव्हिटी साठी तो मिळाला आहे?
2: माझी जी ऍक्टिव्हिटी होती ती माझ्या वर्गातली दुसरीचीच विद्यार्थिनी आहे. दुसरीची जरी असली तरी तिने खूप सुंदर असं चित्र काढलेलं होतं.
1: वा, अच्छा अच्छा.
2: आणि ते चित्र खूप जणांना आवडलंय. तिने एक सश्याचं चित्र काढलेलं होतं आणि एक छान कृष्णाचं चित्र काढलेलं होतं.
1: बर.
2: ते मी टाकलं समर कॉन्टेस्टमध्ये, तर ते खूप जणांना आवडल्यामुळे त्याला
1: भरपूर लाईक्स वाढले
2: आणि समर कॉन्टेस्टमध्ये माझी त्याची निवड झाली.
1: अरे वा,
2: मिळालेला आहे.
1: अभिनंदन तुमचं आणि तुमच्या स्टुडंटचं सुद्धा.
2: धन्यवाद विनोबा टीमचंच अभिनंदन.
1: कसं वाटतंय विनोबा ऍप सोबत काम करताना?
2: विनोबा ऍप सोबत काम केल्यामुळे तो खूप छान वाटतंय आणि नवीन अनुभव येत आहे. त्यात तुमचे जे कोऑर्डिनेटर आहेत ते सर त्यांच्याशी बऱ्यापैकी संबंध म्हणजे जवळ झाला, तर त्यांनी खूप छान कॉपरेट केलं आम्हाला आणि त्यांच्याच माध्यमातून आम्ही विनोबावर आता ऍक्टिव्हिटी करायला सुरुवात केलेली आहे.
1: छान छान. मला सांगा ना मॅडम, किती वर्षांची सेवा तुमची या शिक्षण क्षेत्रातली आहे?
2: माझी आतापर्यंत 17 वर्ष सेवा शिक्षण.
1: अरे वा. आणि आता सध्या तुम्ही कोळनावी इथं कार्य, तिथे कुठले कुठले उपक्रम तुमच्यातर्फे राबवले जात असतात?
2: मी आता मी डोणगावला होते अगोदर, आता गेल्या काही 8 महिन्यापूर्वीच मी कोळनावीला आली आहे. तर माझी ही शाळा आहे ती 1 ते 7 आहे, तर ही जी शाळा आहे ती खूप सुंदर अशी शाळा आहे माझी.
1: बर.
2: 1 ते 7 शाळा असल्यामुळे मुलं खूप ऍक्टिव्ह आहेत आणि 1 ते 4 म्हटलं तरी त्यातही मुलं खूप ऍक्टिव्ह आहेत. तर परिपाठापासूनच आमची सुरुवात होते. मी ज्या वेळेला शाळेला हजर व्हायला गेली त्या दिवशीच त्यांनी सुंदर असं कृतियुक्त गीत सादर केलेलं होतं. ते मला इतकं आवडलं, मी त्याने खूप प्रेरित झाले आणि काहीतरी करता येईल असं म्हणजे मी ठरवलंच होतं. त्या हिशोबाने मला म्हणजे खूप छान वाटतंय तिथे आता.
1: अरे वा.
2: आणि परिपाठात आम्ही तसंच बरेच काही कृती घेत असतो. खूप छान माझी शाळा आहे.
1: वा वा, खूप छान. ज्ञानदानाचं हे कार्य करत असताना अनेक खूप वेगवेगळे अनुभव येत असतात. काही अनुभव असतील किंवा असा एखादा प्रसंग की जो माझ्या लक्षात राहिला आणि मी विसरू शकत नाही, आहे का असं काही?
2: हो मॅडम, खूप काही प्रसंग आहेत असे, पण त्यातली निवडक म्हणजे मी अगोदर नंदुरबार जिल्ह्यात होते.
1: बर.
2: माझा जो जिल्हा होता तो एका विशिष्ट जमातीसाठी होता आणि माझ्या शाळेत जी मुलं होती ती त्याच कॅटेगरीची होती. तर मी ज्या वेळेला 2009 लागले त्यावेळेला खूप विदारक परिस्थिती होती, म्हणजे मी शाळेत आल्यानंतर तिथे मुलं तर नसायचीच. मग मला माझा प्रवास असा होता की त्यांना मला घ्यायला जावं लागायचं.
1: हो हो हो. अच्छा.
2: मग मी असा विचार केला की आपण किती दिवस असं करायचं, परंतु मला जवळजवळ वर्षभर असं करावं लागलं.
1: बापरे.
2: पण वर्षभरानंतर त्यात बदल झाला की त्यांना वाटायला लागलं की मॅडम आपल्यासाठी रोज येत आहेत असं. माझ्यासोबत होत्या त्या आणि मी, आम्ही दोघी जायचो. त्यांना असं वाटायला लागलं की मॅडम आपल्यासाठी इथे येत आहेत, आपल्यात काहीतरी बदल झाला पाहिजे बो असं. मग काही कालावधीनंतर ते स्वतः शाळेत वेळेवर यायला लागले. फक्त यायलाच नाही लागले तर ते युनिफॉर्म सहित किंवा टापटीपणा असेल किंवा अभ्यास असेल, अभ्यास ही गोष्ट तर त्यांच्यापासून खूप दूरच होती, पण ते यायला लागले आणि खरंच म्हणजे माझ्या जवळ आले ते खूप आणि त्यातून ते शिकले ही गोष्ट मला तिथे खूपच प्रेरणादायक ठरली आणि ती माझ्या कायमस्वरूपी लक्षात राहील.
1: खूप छान बदल तुम्ही घडवून आणला म्हणजे.
2: हो. अजून एक प्रसंग माझा डोणगावचा असा की तिथे मी 6 वर्ष काम केलेलं आहे.
1: अच्छा.
2: हो. तिथे खूप छान मुलं होते, माझी द्विशिक्षकी शाळा होती. त्यात एक मुलगा असा होता की त्याची आई वारली तर दुसरीला असतानाच.
1: अरे बापरे.
2: तर मग त्याला शाळेपासून म्हणजे तो असा थोडासा अलिप्त अलिप्त राहत होता. तो घरीही बोलत नव्हता आणि शाळेत जायचं तर नाहीच म्हणायचा तो. मग त्याचे पालक आले शाळेमध्ये आणि ते म्हणायला लागले की हा जेवण पण करत नाही आणि शाळेतही यायचं नाही म्हणतोय. मग त्याला आम्ही त्यांना पालकांना म्हटलं की तुम्ही फक्त त्याला शाळेत घेऊन या, आम्ही त्याला बघतो काय करायचं असं. पण तो आला शाळेत येतोय, थोडे दिवस तसंच राहिला. परंतु मी त्याला म्हणजे एक आईसारखंच हे केलं. तर मग तो माझ्याशी सगळं शेअरिंग करायला लागला की मला आई दिसते वगैरे असं तसं. मी त्याच्या मनातून काढलं थोडंसं आणि मग त्याला अभ्यास असेल किंवा जेवण असेल माझ्यासोबत बसून त्याला जेवण अभ्यास ह्या गोष्टी सगळ्या केल्या. तर आता तो चौथीला गेलाय, तो शिकतोय आणि पुढेही चांगला शिकेल आशा आहे मला. त्याच्यानंतर तिसरा प्रसंग माझा कोणावीचा असा की माझ्या कोणावीच्या शाळेला स्थापणून जवळजवळ 114 वर्ष झाली आहेत. 114 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच माझ्या शाळेची एक मुलगी नवोदयसाठी सिलेक्ट झाली.
1: अरे वा.
2: हो, तर ती मला खूप एक प्रेरणादायक गोष्ट की आल्यानंतर बदल झाला आणि ती मुलगी खरंच तिथपर्यंत पोहोचली. सगळ्या गावालाच अभिमान आहे आणि त्यातल्यात आम्हाला जास्त
1: अभिमान. खरंच केवळ शिक्षक म्हणून नाही तर बऱ्याचदा आपल्याला त्यांचे पालक सुद्धा व्हायला लागत असतं. आणि तसंच काय असं कार्य मॅमने केलेलं आहे, एका मुलाची आई होऊन त्याला समजून घेऊन आणि मग त्याला शिक्षणाची गोडी ही लावणं खरंच एक कौतुकास्पद कार्य आहे. मॅडम, डिजिटल युगाचा कसा फायदा होतोय या शाळांमध्ये?
2: डिजिटल युगाचं म्हटलं तर माझ्या शाळेत जवळपास सगळ्याच वर्गात स्मार्ट टीव्ही आहेत.
1: अरे वा.
2: हो, आणि माझ्या शाळेला आता नुकतीच मिनिस्ट्री ऑफ ऑफिसरकडनं एक आयसीटी लॅबही मंजूर झाली आहे. तर मग त्या आयसीटी लॅबचा उपयोग आम्ही मुलांना प्रत्यक्ष बसून करून घेतो. याच्यात त्यांना चित्र पेंटिंग असेल किंवा मुळाक्षर असतील तर ते त्याच्यावर आम्ही करून घेतो त्यांचं. आणि आता त्यातल्या त्यात आमच्याकडे निपुण हा उपक्रम आलेला आहे. तर निपुण अंतर्गत आम्हाला खूप काही उपयोग याचा होतोय. उतारे असतील त्याच्यावर किंवा उतार्याचे प्रश्न असतील, ओघव ते वाचून असतं त्याच्यामध्ये, तर ते एआय कसं बोलतं किंवा मुलांना क्युरियोसिटी असते तर त्याचा उपयोग आम्ही करून घेतोय. आता
1: वाचनावर जास्त भर देण्यात येतो मला वाटतं विनोबा ऍप तर्फे सुद्धा. तर कसं मुलं डेव्हलप करताय वाचनामध्ये?
2: वाचनामध्ये सुरुवातीला आम्ही स्वतः अनुवाचन करून घेतो
1: बरं
2: मुलांचं. मग ती मुलं ऐकतात की कुठे आपण पॉज दिला पाहिजे किंवा कुठे आपण चढउतार केला पाहिजे ह्या गोष्टी ते बघतात. आणि किंवा त्यांना जे ऐकवलं आपण डिजिटल माध्यमात ना त्याच्यानुसार ते प्रयत्न करतात, त्या पद्धतीने वाचण्याचा प्रयत्न करतात.
1: बरं.
2: एक वेळेला तर नाही जमत पण 2-3 वेळेला जर आपण त्यांचा सराव घेतला तर मग
1: जमत. लहान मुलं म्हणजे मातीचा गोळा, आपण त्यांना जसा आकार देणार तसे ते घडवले जातात. तर त्यांच्यासाठी त्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी सुद्धा काही उपक्रम राबवले जातात का? किंवा कृतीयुक्त शिक्षण आपण जे म्हणतो ते सुद्धा काही उपक्रम तुमच्या शाळेत घेतले जातात का?
2: हो हो, घेतले जातात मॅडम. माझ्या वर्गात जी मुलं आहेत त्यांच्यासाठी तर सगळे एका स्तराला नसतात. एका स्तराला नसतं म्हणजे मग त्यांचे आपण गट केलेले असतो आणि आम्ही ह्याच्यात ट्रेनिंग घेतो. त्याचे पीअर लर्निंग हा एक प्रकार आहे, त्यानुसार आम्ही मुलांचे गट पाडले. फक्त जे मुलं कच्चे त्यांना एका बाजूला काढता एका हुशार मुलासोबत आपण त्याची एक पेअर करायची, मग तो त्याच्याकडनं काहीतरी शिकतो बुवा.
1: बरोबर.
2: असं एक उपक्रम आम्ही घेतो. तसंच परिपाठामध्ये सुद्धा आम्ही असं उपक्रम घेतो की जनरल नॉलेजच्या आधारावर मुलांना आपण राज्य सांगायची, मुलं त्याची राजधानी सांगतात. या पद्धतीने उपक्रम आम्ही घेतो. कृतीयुक्त गीतं आमचे मुलं घेतात, चित्रही सुंदर काढतात. आणि कुठली स्पर्धा आली त्यांना आदल्या दिवशी तुम्ही संध्याकाळी जाताना जरी सांगितलं की आपल्याला उद्या ही जयंती साजरी करायची, उद्या उपक्रम घ्यायचा आहे, तर त्यांचं जे मटेरियल असतं ते स्वतःच तयार करतात. म्हणजे ते शिक्षकांनाही नाही विचारत, जर आपल्याकडनं दिलं नाही गेलं तर ते स्वतःही तयार करतात आणि सांगतात.
1: परिपाठाबाबत काय सांगाल की परिपाठचा ह्या विनोबा ऍप मुळे मला परिपाठ घ्यायला छान फायदा झाला असं काही आहे का?
2: विनोबाचा एक माझा किरण हा जो उपक्रम आहे त्यात नेहमी सांगितलं जातं की आज महत्वाकांक्षा असेल, मदत वृत्ती असेल, यावर तुम्ही चर्चा करा. मग त्या विषयावर आम्ही परिपाठात बोललं की ते त्यावर गोष्ट सांगतात किंवा त्यांना अगोदर सांगायचं की त्यावर आपल्याला बोलायचं उद्या. तर मग ते एक गोष्ट मदत असेल त्याच्यावरती गोष्ट सांगतात ते. महत्वाकांक्षा असेल किंवा सामंजस्य असेल, मदत असेल, सहकार्य भावना, याच्यावर मग ते आपल्याला सांगतात गोष्ट. किंवा आपणही थोडं मार्गदर्शन केलं तर मग ते सांगतात.
1: छान छान. अजून तुमच्या शाळेबद्दल काय सांगाल? सध्याच्या शाळेत तुम्ही आहात, काही विशेष उपक्रम किंवा काही विशेष आठवणी?
2: विशेष आठवण तर हीच आता मी सांगितली तीच आहे. आणि मला जास्त काही दिवस झाले नाही, आता माझा प्रवास सुरू झालाय तिथला.
3: अरे वा.
2: हा, तर मग अजून काही आठवणी येतील समजा
3: करायचंय अजून
2: करायचंय. आणि आता जी मुलगी पाचवीला नवोदयला लागली, तर माझा वर्ग आता दुसरीच आहे, आता तिसरीत गेली मुलं, त्यांना मी आतापासून सांगितलं की आपल्यालाही तशीच तयारी करायची, तर त्या दिशेने आमची वाटचाल सुरू आहे. त्यातल्या त्यात विनोबाने एक स्पेलिंग बीचं आता आयोजन केलेलं आहे, तर माझ्या मुलांना मी फक्त सांगितलं की आपल्याला विनोबा अंतर्गत ही स्पर्धा आली आहे आणि आपल्याला त्याच्यात काम करायचे. मुलांनी त्याच दिवशी आम्हाला सांगितलं, मला सांगितलं की मॅडम आम्हाला आज स्पेलिंग लिहून द्या, आम्ही लगेच तयारी करतो. तर त्याचं हे असं झालं की आज त्यांनी 10 स्पेलिंग पाठही करून आणलेल्या
3: होत्या. म्हणजे किती उत्साह मुलांमध्ये,
2: मुलांना खूप उत्साह. आणि आज त्यांनी मला तारीखही विचारली की मॅडम आपली स्पर्धा कधी होणार आहे. मी त्यांना सांगितलं की तुम्ही छान तयारी करा, स्पर्धेची तारीख तुम्हाला आपण कळवू असं. एवढा उत्साह त्यांचे आहे, करतात.
3: विनोबा ऍप मध्ये बरेच शिक्षक आपले उपक्रम जे असतात ते शेअर करत असतात, त्याचा कुठे तुम्हाला फायदा होतो का? इतरांनी केलेले उपक्रम आपण सुद्धा आपल्या शाळेत राबवतो असं काही होतं का?
2: हो. आता काही गोष्टी म्हणजे आपण पहिले टीव्ही लावलं ना की युट्यूब म्हणायची मुलं, पण आता तसं नाही म्हणत ते. पण ते म्हणतात की दुसऱ्या शाळेचं विनोबावरचं काय आपण ते बघू
3: त्यांच्यामध्ये. त्यांनी
2: नवीन काही केलं की आपण म्हटलं की आपल्याला असं व्हिडिओ घ्यायचा असं, मग ते लगेच म्हणतात की मॅडम आपल्याला विनोबाला
3: टाकायचं. छान,
2: अशा पद्धतीने त्यांना विनोबाची आवड झाली.
3: वा वा. नुकतीच शिक्षण पद्धतीत बरेच बदल होत आहे, परिवर्तन होत आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
2: परिवर्तन ही एक चांगलीच बाब आहे मॅडम, त्याच्यामुळे आपणही काहीतरी नवीन शिकत असतो आणि त्याचाच परिणाम मुलांवर होतो की मुलंही काहीतरी नवीन शिकत असतात. आता निपुण हा एक आमचा खूप परिवर्तनाचा भाग आला आहे की त्याच्यामुळे आम्ही बरंच काही शिकतोय. आणि निपुण ही जी चाचणी होती ती आमची ऑनलाईन होते, त्याच्यामुळे आम्ही बऱ्याच टेक्निकल बाबी असतील किंवा त्याच्यात जी काही सखोलता आहे ती सुद्धा आम्ही अनुभवते आणि आमच्या मुलांना त्या पद्धतीने आम्ही तयार करतो की पुढे तुम्हाला याच गोष्टीला फेस करायचंय, अशाच पद्धतीने आपल्याला काम करायचंय. याच्यामुळे बराचसा फायदा आम्हाला झालाय.
3: वा वा, छानच छान उपक्रम आहे आणि शुभेच्छा तुम्हाला तुमच्या भावी उपक्रमांसाठी सुद्धा. जाता जाता एक विचारेन की आज जे शिक्षक, भावी जे शिक्षक आहेत ते या शिक्षण क्षेत्रामध्ये येऊ इच्छितात, त्यांना तुम्ही काय सांगाल?
2: शिक्षण क्षेत्रात आता म्हटलं जातं की बरीचशी कामं आली, परंतु ती गोष्ट लक्षात न घेता की आपल्याला शिक्षक हा जो पेशा असतो ना तो फक्त मुलांसोबत अनुभवायला खूप
3: एक वेगळा समाधान मिळतं.
2: हो, वेगळं समाधान असतं त्यांचं. आणि घरी आल्यानंतर सुद्धा आपल्याला आठवतं की अरे मुलांनी असं केलं, असं केलं, किंवा आपणही त्यांच्याकडनं छान करून घेतलं.
3: नकळत आपण त्यांच्यामध्येच रमून जातो.
2: खूप छान. आपण जर एखादी शिकाई नसतं ऍक्टिव्हिटी वगैरे घेतली तर खूप आनंद येतो त्याच्यामध्ये. त्याच्यासारखा दुसरा आनंदच नाही असं मला तरी वाटतं. आणि या लहान बालकांशी खेळायला शिक्षक हे एकच माध्यम आहे असं मला वाटतं, कारण मोठं झाल्यानंतर आपण पुन्हा त्यांच्यात कधीच नाही, पण शिक्षक झाल्यानंतर आपण नक्कीच त्यांच्यासोबत काम करू शकतो आणि तो आनंद वेगळाच असतो.
3: आणि विद्यार्थ्यांची प्रगती मोठा पुरस्कार एखाद्या शिक्षकासाठी असतो. नक्कीच. खूप छान मॅडम, तुम्ही तुमचे अनुभव शेअर केले, आमच्याशी गप्पा केल्या आणि तुमच्या प्रवासाबद्दल थोडी माहिती दिली, त्याबद्दल खूप खूप आभार. आपण या ठिकाणी आलात आणि आमच्याशी चर्चा केली त्याबद्दल रेडिओ मनभावनच्या संपूर्ण टीम तर्फे मी आपले मनस्वी आभार मानते.
2: धन्यवाद मॅडम. टीम युनोव्हर्सही धन्यवाद. आपल्या संपूर्ण परिवाराचं धन्यवाद.
3: धन्यवाद. धन्यवाद.
0: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.

शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

रामकृष्ण हरी, ह्या जगात प्रत्येक गोष्ट सुंदर आहे, पण ती आपल्या विचारांवर आणि बघण्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून असते. सकाळला शाळा भरताना कर्कश वाटणारा घंटेचा आवाज शाळा सुटताना मात्र कानाला मंजूळ वाटतो. म्हणून प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगावं, कारण गेलेली वेळ परत येत नाही आणि येणारी वेळ कशी असेल हे देखील सांगता येत नाही. स्नेहाचा एक कटाक्ष दुःखी हृदयाला कुबेराच्या संपत्तीपेक्षा अधिक मोलाचा जाणवत असतो. सुखासाठी कुणापुढे हात पसरू नका, वेळ वाया जाईल, त्यापेक्षा दुःखाशी दोन हात करा, चांगली वेळ मात्र नक्की येईल. रामकृष्ण हरी. श्रोत्यो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर.

श्रोते हो नमस्कार. आजच्या शुभ दिन आयुर्वेदमध्ये मी आरजे शुभांगी आपलं स्वागत करते. आज 7 ऑगस्ट हा दिवस भारतीय कला संस्कृती आणि क्रीडा जगताच्या इतिहासात अत्यंत ऐतिहासिक मानला जातो. राष्ट्रीय हातमाग दिन. 7 ऑगस्ट 1905 रोजी कोलकात्याच्या टाउन हॉलमध्ये ऐतिहासिक स्वदेशी चळवळीची अधिकृत सुरुवात झालेली होती. आपल्या देशातील हातमाग विणकर आपल्या परंपरेची मानबिंदू असलेली पैठणी, खादी आणि सुती वस्त्रे बनवणाऱ्या कारागिरांच्या कौशल्याचा आणि कष्टाचा सन्मान करण्यासाठी आजचा दिवस साजरा केला जातो. राष्ट्रीय भालाफेक दिन. 7 ऑगस्ट 2021 रोजी टोक्यो ऑलिम्पिक मध्ये नीरज चोप्राने भालाफेकीत ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकून भारताचा तिरंगा जगात सर्वात उंच फडकवला होता. या अभूतपूर्व विजयाची आठवण म्हणून दरवर्षी 7 ऑगस्ट हा दिवस भालाफेक दिन म्हणून साजरा केला जातो. आज भारताला अन्नधान्यात स्वावलंबी बनवणाऱ्या महानायकाची जयंती आणि राष्ट्रगीताच्या रचनाकारांचा स्मृती दिन आहे. डॉक्टर M.S. स्वामीनाथन, भारताच्या हरित क्रांतीचे जनक, डॉक्टर मनकोंबू सामशिवन स्वामीनाथन यांची आज जयंती. त्यांनी विकसित केलेल्या उच्च क्षमतेच्या बियाण्यांमुळे आणि शेतीविषयक संशोधनांमुळे भारतात अन्नधान्याचं उत्पादन प्रचंड वाढलं आणि भारत देश अन्नाच्या बाबतीत आत्मनिर्भर बनला. रवींद्रनाथ टागोर, आपल्या राष्ट्रगीताचे रचनाकार, नोबेल पारितोषिक विजेते, थोर कवी, तत्वज्ञ, लेखक गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांचा आज स्मृती दिन. 1941 मध्ये आजच्याच दिवशी त्यांनी जगाचा निरोप घेतला. आज राष्ट्रीय हातमाग दिनाच्या निमित्तानं आणि गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांच्या विचारातून घेतलेला सुंदर विचार, जेव्हा आपण आपल्या निसर्गाशी, मातीशी आणि स्वतःच्या मुळाशी जोडलेले राहतो तेव्हाच आपलं जीवन समृद्ध होतं. कपडे असोत किंवा विचार, स्वदेशी आणि स्वाभिमानी असणं हीच आपली खरी ताकद आहे. आणि आजची बोधकथा. एका गावात एक वृद्ध हातमाग कारागीर राहत होते. ते अतिशय सुंदर आणि नक्षीदार साड्या विणायचे. एक साडी पूर्ण करायला त्यांना महिना महिना लागायचा. त्यांचा मुलगा मात्र शहरात शिकून आला होता. त्याला वाटायचं की बाबा उगीच एवढा वेळ वाया घालवतात. मुलगा बाबांना म्हणाला, बाबा, शहरात मोठ्या मशीनवर एका दिवसात 100 साड्या बनतात. तुम्ही महिनाभर एकच साडीवर एवढं कष्ट का करता? मशीनचा वापर करा ना. वृद्ध कारागीर शांतपणे हसले आणि आपल्या मुलाला साडीचा एक बारीक धागा दाखवत म्हणाले, बाळा, मशीन कापड बनवू शकते. माणसाच्या हाताची माया आणि कल्पकता ओतू शकत नाही. जेव्हा मी हा एक एक धागा जोडतो तेव्हा त्यात माझा संयम, माझं प्रेम, माझी कला विणलेली असते. जी गोष्ट संयमाने आणि कष्टाने बनते तिचं मोल मशीनच्या 100 साड्यांपेक्षा नेहमीच जास्त असतं. मुलाला वडिलांचं म्हणणं पटलं. त्याला समजलं की यशाचा किंवा कलेचा कोणताही शॉर्टकट नसतो. खरी गुणवत्ता ही संयम आणि निष्ठेनेच निर्माण होते. आजच्या या फास्ट फॉरवर्ड जगात आपल्याला प्रत्येक गोष्ट लगेच हवी असते. पण लक्षात ठेवा, घाईघाईत बनवलेल्या गोष्टी अल्पायुषी असतात. मग ते तुमचे करिअर असो, कला असो की नाती, त्यात संयमाचा आणि कष्टाचा धागा विणला तरच ती दीर्घकाळ टिकतात. श्रोते हो, आज 7 ऑगस्टचा हा शुक्रवार आपल्याला खूप मोठा संदेश देतो. नीरज चोप्राने संपूर्ण जगात आपल्या देशाचं नाव उज्ज्वल केलं. डॉक्टर स्वामीनाथन यांनी आपल्या शेतकरी भावांच्या हाताला ताकद दिली आणि आपल्या विणकरांनी आपली संस्कृती जपली. आजच्या या सुंदर दिवशी स्वतःशी एक छोटा संकल्प करूया. आज वीकेंडच्या तयारीत असताना आपल्या देशातील स्थानिक कारागिरांचा, आपल्या शेतकरी भावांचा आणि स्वदेशी वस्तूंचा अभिमान बाळगूया. खरेदी करताना स्थानिक दुकानदारांना आणि कलाकारांना पाठबळ देऊया. खरी शुभता कोणत्याही वारावर किंवा ग्रहावर अवलंबून नसते, ती आपल्या विचारात आणि कर्मात असते. जोपर्यंत तुमचे विचार शुद्ध आहेत तोपर्यंत ईश्वराने दिलेला प्रत्येक दिवस शुभच असतो. तेव्हा आजच्या शुभदिन आयोरेमध्ये इतकंच. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत हसत रहा, आनंदी रहा आणि ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत.

7 ऑगस्ट श्रीराम समर्थ। रूपाची ओळख नामानेच होते। नुसत्या शास्त्रपठणामुळे होणाऱ्या ज्ञानापेक्षा भक्ती ही निश्चित श्रेष्ठ आहे। भक्ती म्हणजे परमात्मस्वरूपाचे परमप्रेम होय। कर्म ज्ञान योग ही साधने असून भक्ती हे साध्य आहे। कर्ममार्गामध्ये नुसते कर्मबरोबर करण्याच्या हिशेबात मन अडकून जाते, म्हणून नुसता कर्ममार्गी कर्मठ आणि जड बनतो आणि त्याला भगवंताचा विसर पडतो। योगामध्ये वृत्तींना आवरून धरण्याची खटपट करावी लागते। वृत्ती शांत झाल्या म्हणजे मन शून्याकार होते। वृत्ती आवरणाऱ्याला भगवंताचे प्रेम असेलच असे सांगता येत नाही। ज्ञान मार्गामध्ये आत्मा अनात्म विचाराला प्राधान्य असल्याने तिथे बुद्धीच्या सामर्थ्यावर फार भर असतो, पण मायेचा जोर फार विलक्षण असल्यामुळे साधकाला ती केव्हा फसवीर याचा नेम नसतो। ज्ञानमार्ग फार कठीण आहे। ज्ञानमार्गी माणसाला अभिमानाची बाधा लवकर होते। माझे मतच तेवढे खरे असे तो धरून चालतो। ज्ञानी मनुष्य जगातला मायाकार्य मानतो, म्हणजे जगत मिथ्या आहे असे तो समजतो। परमात्मा जर सर्वव्यापी आहे तर हे जगत त्याच्यामध्येच असले पाहिजे, म्हणून भक्त या सृष्टीला मिथ्या न मानता भगवंताची लीला समजतो। त्याला या सृष्टीमध्ये सर्व ठिकाणी भगवंताचा महिमा, त्याचे विभूतिमत्व आणि त्याचा आनंद भरलेला दिसून येतो। सृष्टीमधले सौंदर्य, माधुर्य, मनोरभाव, पावित्र्य आणि प्रेम पाहून जीव मोहित होतो, पण सृष्टीमधल्या विभूतिरूपांची उपासना करून जीवाची तृप्ती होत नाही, कारण विभूती हे साक्षात भाव नाहीत। म्हणून भगवंताच्या साक्षात गुणाची आणि भावाची जरुरी लागते। त्यांच्या प्राप्तीने जीवाची तृप्ती होते, मात्र सौंदर्याने आणि माधुर्याने भरलेले भगवंताचेच रूप आहे हे समजायला त्याला भगवंताचे नाम देणे जरूर आहे। कारण त्या रूपाला भगवंताचे नाम दिले नसेल तर ते रूप मायावी राक्षसाचे देखील ठरेल। कुंभाराने एकाच मातीपासून अनेक प्रकारची भांडी तयार केली। प्रत्येक भांड्यात मातीशिवाय दुसरे काहीच नाही, तरी प्रत्येक भांड्याचे नाव निराळे। तुकाराम बुवा एवढे मोठे संत बनले, पण भगवंत सर्व ठिकाणी व्यापून आहे म्हणून ते विठोबाला राम म्हणाले नाहीत किंवा दत्ताला महादेव म्हणाले नाहीत। जगत हे भगवंतापासून भिन्न नाही। जगतात आढळणारी सर्व रूपे भगवंताची आहेत, पण रूपाची ओळखण नामानेच होते। प्रत्यक्ष आकाराला आलेली अनेक रूपे नाहीशी झाली तरी त्याचे नाव टिकून राहते, म्हणजे नाम हे देशकालाच्या मर्यादेच्या पलीकडे असते, म्हणून ते रूपापेक्षा जास्त सत्य होय। आणि जे सत्य आहे ते श्रेष्ठ असलेच पाहिजे। सत्य वस्तू ओळखणे हाच परमार्थ होय। भगवंताची रूपे जिथून येतात तेथे नामाचे वास्तव्य आहे।

0: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, आपलं खानदेश, आपली माणसं.
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, पीक म्हटल्यानंतर त्याच्यावर विविध व्याधी, विशेषतः रोगांचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो आणि रोगाच्या व्यवस्थापनाकरता रोगनाशकाचा वापर आपल्याला अपरिहार्य ठरतो. तर याकरता जे जुने काही बुरशीनाशकं आहेत किंवा रोगनाशकं आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्यानं जो उल्लेख केला जातो तो आहे बोर्डो मिश्रणाचा आणि दुसरा एक संकल्पना आहे बोर्डो पेस्ट. तर याच्याविषयी आपण आज माहिती घेणार आहोत. बोर्डो मिश्रण हे मिलार्डेट या शास्त्रज्ञानं आपल्याला समोर सर्वप्रथम दिलं आणि आजही हे घरी तयार करता येणारं बुरशीनाशक किंवा ज्याला आपण रोगनाशक म्हणतो असं हे बोर्डो मिश्रण आपण पिकावरील रोगांच्या व्यवस्थापनासाठी शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली वापरू शकतो. बोर्डो मिश्रण आपल्याला तयार करायचं असेल तर त्यासाठी प्रामुख्यानं कळीचा चुना, मोडचूत आणि पाणी या तीन घटकाची गरज असते. आपल्याला 1% तीव्रतेचं जर बोर्डो मिश्रण तयार करायचं असेल तर साधारणतः 1 किलो मोडचूत 10 लिटर पाण्यामध्ये आपण स्वतंत्र जागी घ्यायचं आणि द्रावण तयार करत असताना लोखंडी भांडी आपण न वापरता माठ किंवा रांजण यामध्ये जर तयार केलं तर ते केव्हाही चांगलं असतं. लोखंडी भांडी आपण टाळली पाहिजे. तर 1 किलो मोडचूत 10 लिटर पाण्यामध्ये स्वतंत्र जागी आपण विरघळवायचं. दुसऱ्या एका जागी 1 किलो कळीचा चुना आणि 10 लिटर पाणी त्याचं आपण मिश्रण चांगलं ढवळून घ्यायचं. नंतर हे दोन्ही द्रावणं आपण तिसऱ्या भांड्यामध्ये राजनामध्ये आपण ओतायची आणि त्यामध्ये उरलेलं 80 लिटर पाणी टाकायचं. म्हणजे 100 लिटर पाण्यामध्ये 1 किलो मुरचूद आणि 1 किलो कळीचा चुना याचं द्रावण एकत्ररित्या तयार होईल आणि 100 मध्ये 1 किलो मुरचूद आणि 1 किलो कळीचा चुना पडल्यामुळं आपण याला 1% बोर्डो मिश्रण म्हणतो. आणि विविध पिकांवरील रोगांकरता, विशेषतः फळबागावरील जी बुरशीजन्य रोग आहेत याच्यामध्ये शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आपण याचा वापर करू शकतो. पण आपल्याला याच्यामध्ये एक दक्षता घ्यायची आहे की बोर्डो मिश्रण तयार करत असताना जर मोडचुदाचं प्रमाण त्याच्यामध्ये जास्त झालं तर कधीकधी आपल्याला झाडावर बऱ्याच प्रकारचे डाग पडलेले आढळतात, त्याला स्कॉर्चिंग असंही म्हणतो आपण. तर हे आपण तपासून पाहिलं पाहिजे लिटमस पेपरनं की जर ॲसिडिक द्रावण तयार झालं तर त्याच्यात आपण कळीच्या चुन्याचं जे द्रावण आहे प्रमाण आहे ते आपण वाढवायचं आहे. त्याच्यामुळं आपण थोडंसं सावकाश आणि चौकस राहून हे द्रावण वापरलं पाहिजे. दुसरं जे आहे ते आहे बोर्डोपेस. तर बोर्डोपेस्ट ही आपण साधारणतः संत्रावर्गीय पिकं किंवा आणखी आवळ्यासारखी पिकं याच्यामध्ये आपण खुडाला लावण्याकरता शिफारसीत करत असतो. तर याच्यामध्ये 1 किलो मुरचूत आणि 5 लिटर पाणी याचं स्वतंत्र द्रावण तयार करायचं, 1 किलो कळीचा चुना आणि 5 लिटर पाणी त्याचं स्वतंत्र द्रावण तयार करायचं आणि दोन्ही द्रावण एकत्र तयार करायचे. एकत्र मिश्रण जर केलं तर जे तयार होईल ते बोर्डोपेस. साधारणतः आपण जमिनीपासून 1 मीटर उंचीपर्यंत पिकाला आपण बोर्डोपेस्टचा वापर हा पेस्ट म्हणून करत असतो. विशेषतः संत्रावर्गीय पिकामध्ये जून आणि सप्टेंबरमध्ये आपण याची शिफारस करतो. त्याच्यामुळे आपल्याला डिंक्या किंवा फायटोफथोराचा प्रतिबंध याच्यामधून मिळतो. तर आपण अशा पद्धतीनं करणं गरजेचं आहे आणि शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच याचा वापर करावा, अन्यथा कधीकधी याचे दुष्परिणाम दिसतात. पण थोडंसं चौकस राहून पीक संरक्षण शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली याचा वापर करावा. नमस्कार.
0: आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, आपलं खानदेश, आपली माणसं.

0: सर्वांभूती भगवत दर्शन।
1: वेदांत शिकवतो ते हे, तुम्ही जे जग अनुमानानं कल्पिलं आहे त्या जगाचा त्याग करा, कारण तुमचं अनुमान हे अत्यंत अल्प एकदेशी अनुभवांवर आधारलेलं आहे, ते अत्यंत दुबळ्या तर्कावर आधारलेलं आहे, तुमच्या स्वतःच्या दुबळेपणा

पटल्यामुळे आपल्याला तो जगत भ्रम दिसत होता. सदा अस्तित्वात होता स्वयं तो प्रभूच. तोच मुलाबाळांमध्ये, तोच पत्नीत, तोच पतीत, तो चांगल्या तोच वाईटात, तोच पापात आणि तोच पाप्यातही विराजमान आहे. जीवनातही तोच आणि मरणातही तोच खेळत आहे. महाभयंकर विधान खरंच, पण वेदांत हे सप्रमाण सिद्ध करून दाखवू इच्छितो, हेच सगळ्या जगाला शिकवू इच्छितो, हे सगळ्यांना हाकारून सांगू इच्छितो. वेदांताची सुरुवातच मुळी इथून होते. अशा रीतीनं सगळ्या वस्तूंकडे ब्रह्मदृष्टीनं बघितल्यामुळेच आपण जीवनातील सर्व आपत्ती आणि दुःख टाळू शकू. कशाचीही इच्छा धरू नका, वासना बाळगू नका. आपण कष्टी कशामुळे होतो? आपल्याला भोगाव्या लागणाऱ्या समस्त दुःख दैन्याचं कारण आहे वासना. तुम्ही कसली तरी वासना धरता, ती वासना पुरी होत नाही आणि परिणाम दुःख. वासना नाही तिथे दुःखही नाही. पण या बाबतीत सुद्धा गैरसमज होणं शक्य आहे. माझ्या या विधानाचा भलताच अर्थ घेतला जाणं शक्य आहे. म्हणून वासना सोडून देणं आणि त्या योगे सर्व दुःखांपासून सुटणं म्हणजे खरोखर काय हे नीट उलगडून सांगणं आवश्यक आहे. या भिंतींना देखील काही वासना नाही आणि म्हणून त्यांना तज्जन्य दुःखही भोगावं लागत नाही. खरंय, पण म्हणूनच त्यांचा कधी विकासही होत नाही. ह्या खुर्चीला काही वासना नाहीत म्हणून तिला कधी दुःखही भोगावं लागत नाही. पण ती नेहमी खुर्ची ती खुर्चीच राहते. सुख उपभोगण्यातही गौरव आहे आणि दुःख उपभोगण्यामध्येही गौरव आहे. साहसपूर्वक म्हणायचं झालं तर म्हणता येईल की दुःखामध्ये उपयुक्तता देखील आहे. आपल्या जीवनात दुःखाचा केवढा तरी उपयोग आहे. दुःख आपल्याला केवढे महान धडे शिकवतं हे आपण सगळेच जण जाणतो. आपापल्या जीवनात आपण असल्या शेकडो गोष्टी केल्या आहेत की ज्या केल्या नसत्या तर बरं झालं असतं असं आपल्याला वाटतं. पण त्याचबरोबर त्यांनी आपल्याला अमोल धडे दिलेत हेही तितकंच खरं नाही का? माझ्या स्वतःविषयीच बोलायचं झालं तर मी तरी अगदी निसंकोचपणे म्हणू शकेन की माझ्या आयुष्यात मी थोडंसं चांगलं आणि बरंचसं वाईट केलंय याचा मला आनंद वाटतो. मी काही बरोबर केलंय याचा मला आनंद वाटतो आणि मी पुष्कळ चुका केल्या आहेत याचाही मला आनंद वाटतो. कारण त्यातील प्रत्येकीपासून मला केवढा तरी अनमोल धडा मिळत गेलेला आहे. आज या घटकेला मी जे काही आहे ते म्हणजे माझ्या आजवरच्या समस्त कृत्यांचं आणि विचारांचं फळ होय. माझ्या प्रत्येक कृत्याचा आणि माझ्या प्रत्येक विचाराचा माझ्यावर परिणाम झाला असून त्या परिणामांनीच मी माझ्या प्रगतीचा हा आजचा टप्पा गाठलेला आहे. असो, तर वासना चुकीच्या असतात, त्या वाईट असतात हे आम्हाला सगळ्यांना समजतं. पण वासना सोडून देणं, त्यांचा त्याग करणं म्हणजे खरोखर काय हे आपल्यापैकी फार थोडेजण नीट जाणत असतात. वासना सोडून दिल्या तर मग ही जीवनयात्रा तरी कशी चालायची? मग दुःखांच्या तावडीतून सुटण्याकरता वासनांचा त्याग करणं हा उपाय आत्महत्येचाच प्रकार ठरणार नाही का? कारण त्यामुळे वासनांबरोबरच माणसाचाही शेवट अवश्यंभावीच म्हणावायाचा. पण वस्तुतः तसं नाही. या समस्येचं उत्तर असं आहे, तुम्ही धनदौलत बाळगू नये असं नाही. तुम्ही आवश्यक त्या नव्हे चैनीच्याही वस्तू बाळगू नयेत असंही नाही. आवश्यक ते नव्हे त्याहीपेक्षा हवं तितकं अधिक तुमच्याजवळ खुशाल असू द्या. फक्त सत्य काय आहे ते जाणा आणि त्याचा साक्षात्कार करून घ्या. धनसंपत्ती ही वस्तुतः तुमच्या माझ्या कोणाच्याही मालकीची नाही. म्हणून तिच्याविषयी मालकीचा बोध, माझेपणाची भावना बाळगू नका.